0: नमस्तंग पंजे
1: नमस्तंग उदारे नमस्तंग अपारे
0: नमस्तंग सो एके नमस्तंग अनेके
1: नमस्तंग भूते नमस्तंग जूपे
0: नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे
1: नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्पेशे
0: नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे
1: नमस्तंग निर्दाते।

0: नमस्तंग बाहे
1: नमस्तंग सर्गे
0: नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सजोगे
1: नमस्तंग अरंगे नमस्तंग अपंगे
0: नमस्तंग गम्मे नमस्तस्तरम्मे
1: नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश।